रोगादे सुगेदान घ्यामसे रंगनीला घाचा गोर्गी ताम पंगे मान्छे परमेश्वर सेवाला लागिरी रंगनीला सहयोग मान्छे रिला थेजा दिग हिन्न विषम रंगनीला प्रार्थना सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभमुला रंगनीला चु जजाबा बेटी दा मान्छे परमेश्वर मिन्दी किन्छेला मुला